0: कुलास तुम कुफा भी
1: हमको मनु का नातुक नवे अथो मार पेम सारा सारा जान ले रान ते मिला तो बेचा का लेती हो ते पाम मिसी सकी ने तो कठान जान ले रान बची चाले ने फाव ना ते वे अंधुआ फाना रूफानी संबुला ना दिस अच्छा बनी यो चिरियां को आ रावर जो मिस पोतोरे रितु कुंबा पोतोरे जाम मजा का चिर मार मार मसापचा पना ओट सैन फाउल ना ये रोस मानसिक
2: नाम तो मनु को ना सो नि फाउल ना वे नीतमी फादे काम से नीतमी फमरू ना फूट सफा वे मा आकाश का नि रान जो सर सका बारास जीरो आय हाँ raha ohatra zao raha makasika ny jiro zao de zay tenenina zay mihitsy hoe mila atsarana ny poto ny olana koa zany matetika tsy mahaenika an'le zavatra ilain'nyle mpanjifa zany ny inona moa le herinaratra ay zay tamintsika de eo amin'izay zao ny mila hoe atsarana ihany koa zany
3: tsy hitako ity zany efatra ny efa voajanahary mihitsy koefa le to hoetrandro mihitsy tsy tokony andorondoro ala zany nyolona e mila soloana ny teo anjirama mba efatrale efatra nainy ndray zany mba avoaizina amin'izay jiro de le stasy tena efa enjany e nefa ny vidinjiro tsy miena zany ny fanatsaran'ny kalitao ampiasainy zany mba tsaratsara ny amin'ny mpanjifa
4: olo pirenena na be dia be na afaka vaolana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany de lasa ritra angamba de manaraka izany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy nary ny important be amin'le resaka sécurité ohatra ny mody arivo ianao de maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny amin'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.